नमस्कार योकार, अनेक खूब खूब स्वागत। तुम्ही ट्यूनिंग केला 105.4 मेगाहर्ट्झ संबलरियास आकाशवाणी पणजीगराजो FM रेनबो चॅनल। आज वार गुरुवार, भारतीय सौ दीस 28/6/1948, तारीख 18 जून 2026, सकाळची 5:56:55 40 सेकंद जातात। समस्त आयकुप्यांक येवकार दिवन आयच्या ज्या जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळींची आतां आमी सुरवात करतात। सुप्रभात।

म्यूजिकली यॉर्स 105.4 MHz मिलेगा आकाशवाणी पणजी केंद्र जे एफ एम रेनबो चॅनल वेळ झाला असा 16:05 आणि ऐकूया आयचे सजावपी प्रसारित तसेच सहक्षेपित कार्यांची रूपरेषा.

सो मैं घेतात भक्ती संगीताची कार्यक्रम पुष्पांजली निमळशरण ऐकूया.

आझाद मैदाना वेल्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपून आर्गां ओंपतले. हे कार्यावळीत सुटके झुजारांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबीत आशिल्लो गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आनी प्रमाणीकरण विधेयक 2023 गोंय सरकारान फाटीं घेतलां. गृह मंत्रालयाच्या ह्या विधेयकात कांय बदल सुचयल्यात. ह्यो सुचोवण्यो आस्पावन घेवन परत विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. दक्षिण गोंयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज सकाळी 9:30 वरांचेर पणजे पुलीस मुख्यालय प्रकल्पाचो बुनयादी फातर बसयतले. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवीं भौशीक खासगी भागीदारी मॉडेला खाला 40 वर्सां पोरण्या म्हापसा रेजिडेंसीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुनयादी फातर आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी घालो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार काल वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. आयज सकाळी 10:30 वरांचेर तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जातले. फाल्यां सांजेच्या 3 वरांचेर श्री बलराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी खो खो हँडबॉल बॅडमिंटन आनी एथलेटीक खेळा प्रकारात 10 आनी 18 वर्सां पिराय गटांतले चले आनी चलयांचो पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजीत केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली यॉज 105.4 मेगाहर्ट सुमलेली असं आकाशवाणी पणजी केंद्रच एफ एम रेनबो चॅनल. 14:33 झाला वेळ झाला असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या गरबेचं. जगन्नाथ आणि त्याची संगाती शेनाई वादन, राग भैरगी तसेच राग जोगिया तसेच धुन भैरगी तसेच धुन भैरवी.

सातवर जाऊन 10 मिनटं जातात. तेच तुम्ही ऐकले दिल्ली केंद्रावाला आम्ही सक्षेपित केलो इंग्लिश इन खबरो. आता वेळ झाला सा नमस्कार गोवा या करवे जाऊ.

0: नमस्कार गोवा ह्या करवेने या खिणांक सगळ्या एकुप्यांक येवकार. तुम्ही ट्युन इन केला 105.4 मेगा हर्ट्स म्हणजे आसा आकाशवाणी पणजी केंद्राचे एफ एम रेनबो चॅनल. 7 वरां जावन 11:40 जातात आनी आयज जावन आसा 18 जून, म्हणजे आयज गोंयचो क्रांती दिवस. आयच्या दिसा 18 जुना दिसा गोंयच्या ज्या भावनान जे आसा स्वतंत्राची कळवळ, स्वतंत्राची उजो, स्वतंत्राचो उमेद घातलेले हो आयचो दीस. म्हणूनच आयज 18 जुनाक सगळ्यांक गोंयकारांक आयची परबी. तर वचूया फुडें, आयकुया सुरवातेक विचार किरण.
1: मनशाच्या विचारांची गती थांबली की प्रगतीची वाट थांबता. क्रांतिकारी विचार आमच्या प्रगतीक प्रेरणा दिता. मनशाचो विकास जावपाक हेच क्रांतिकारी विचार आमकां दिका दाखयता. आयच्या गोंय क्रांती दिसा निमतान विचारांक चालना दिवया, प्रगतीचो मार्ग चलूया.

0: ऐकूया दिनविशेष हे वळी म्हणजेच 18 जून आयच्या दिसाचे खाशेलपण.
1: दिनविशेष.

0: जून 1899 वर्सांतलो उस्ताद अली अकबर खां मेहर घराण्याचे जागतिक किर्तीचे सरोदवादक हांची आज पुण्यतिथी. तांच्या वावराक भारत सरकारान 1969 वर्सा पद्मविभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. पहिल्यो भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी हांचो आज जल्माचो दीस. जीव रसायन शास्त्रांत तांणी मूलभूत संशोधन केले. मुंबय विद्यापीठांतल्यान एमएससी पदवी तांकां मेळ्ळी. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आनी स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती मेळ्ळ्या उपरांत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर ह्या संस्थेंत तांणी प्रवेश घेतलो. ह्या संस्थेंत प्रवेश घेवपी त्यो पयल्यो महिला. मुंबय दिल्ली बडोदा अशा महाविद्यालयांतल्यान जीव रसायन शास्त्राचे विभाग सुरू करपाचे श्रेय तांकां वता. आयज तांची जयंती. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 18 जून.
1: दिन विशेष.

पहिले आम्ही दिनविशेष म्हणजे जायचे दिसाचे खाशेलपण दिनविशेषी वळी दिनतेच ऐकले. नमस्कार गोवाई कार्यावळ, तुम्ही ऐकतात, तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz म्हणजे आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल. कार्यावळ पुढे वाढत असताना ऐकूया फुले गीत दिल का रिश्ता.

0: दिल का रिश्ता नाते आसतना कितें आयकलें? आयकून रवा 7 जावन 25 मिनटांचेर स्टुडियोंतल्यान कोंकणीन खबरो.
1: दीस इज पोएट रमेश साजुगाडी फ्रॉम सालिगांव गोवा. इट वॉज अ हॅपियस्ट डे ऑफ माय लाईफ इन 1973 वेन माय फादर बॉट अ रेडिओ. वी वूड गॅदर अराउंड द रेडिओ लिसनिंग टू अवर फेवरेट प्रोग्राम्स ऑन आकाशवाणी पणजी. खळार माळार मनोजोक्ती गीतां, कानरा वोवळां, वनीबायली वासरी, द लिस्ट इज लॉंग. वी ग्रू अप लिसनिंग टू आकाशवाणी पणजी. इन 1985 दॅट वॉज द फर्स्ट टायम आय हॅड ऑपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय प्रोग्राम ऑन आकाशवाणी पणजी. स्टील इट्स अ प्लेझंट मेमरी फॉर मी. एज आकाशवाणी सेलिब्रेटिंग इट्स 90th इयर, माय कॉंग्रेच्युलेशन, बेस्ट विशीज. मे यू हॅव मेनी मेनी मोर इयर्स ऑफ सर्व्हिस. थँक्यू व्हेरी मच. देव बरें करूं.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग। सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी।
4: ऐकूया श्रोत्यांना कोकणीन खबरो।

0: फ्रीडम फायटर्स ही स्कीम मजाच कार्यकाळात आम्ही परत एकदा रिवाईज केली आणि परत सगळ्या फ्रीडम फायटरांच्या भुरगे ज्यांच्यानी अप्लाय केल्या फाल्या 18 जून त्याच्या निमित्तात जवळपास हा 22 भुरग्यांकरी आम्ही नोकरी देतात. म्हणजे फ्रीडम फायटरच्या खंयच्याच भुरग्यांक आम्ही आजपर्यंत नोकरी दिनासतर दवरूंक ना. म्हणजे टेन्युअरात या 100% भुरग्यांक दिले म्हणपाक काय हरकत ना. त्यांच्यानी आंदोलन माझ्याच विरोधात केलें बट हांवच आसतलो की ताका 100% भुरग्यांक म्हणजे सोदून काढून सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यानी अप्लाय केला तितक्या जणांक नोकरी दिवपाचे आम्ही कंप्लीट करतले. हार्डली 8-10 जण उरतले त्यांकाय बी जाता तितके बेगीन नोकरी दिवन आम्ही ही स्कीम सोपयतली.
1: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्लो गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रमाणीकरण विधेयक 2023 गोय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयान या विधेयकात काय बदल सुचयल्यात आणि ह्यो सुचोवण्यो आस्पान घेऊन परतून विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. सध्या खातीर आम्ही विधेयक फाटी घेतला अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या.
0: वी हॅव विथड्रॉल द गोवा हायवे लॉ द रिवायवल ऑफ द ऑपरेशन अमेंडमेंट अँड द व्हॅलिडेशन बिल 2023 पेंडिंग बिफोर द मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स ऑफ द न्यू दिल्ली. दे हॅव सजेस्टेड समथिंग सजेशन फॉर दिस बिल. वी इनकॉर्पोरेट दॅट सजेशन अँड देन वील पुट फॉरवर्ड दॅट बिल वन्स अगेन. त्या खातीर आम्ही ते बिल सध्या विथड्रॉ केले.
1: दक्षिण गोयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार IIT गोयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. फार्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालया खातीर जाय आशिल्ली अतिरिक्त जमीन सरकार मिळवून दितले जाल्यार IIT कॅम्पसा खातीर 5,64,000 मीटर जमीन दितले अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णया वेळार सांगलें.
0: आयआयटीचे हॉस्टेल आमच्या इंजिनियरिंग कॉलेजाक दिताले आम्ही आणि तांची बाकीची सगळी जागा जी आसा पळय न्ही ती तांकां दितले. एडिशनल जागा आम्ही एक्वायर करता तितुली एडिशनल जागा इंजिनियरिंग कॉलेजीकूय मेळटली. आत्ताच्या घडीक आम्ही तांकां अप्रॉक्सिमेटली 5,00,000 स्क्वेअर मीटर ऑफ द जागा दिता. एडिशनल प्लायवेट लँड आम्ही थंय एक्वायर करपाक घेतल्या तेन्ना इंजिनियरिंग कॉलेजीक आम्ही आनीक जागा दितले.
1: गोयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. काल राबित्या घरात तांकां मरण आयले. तांच्या कुडीचेर आयज सकाळी 10:30 वरांचेर पणजे सांतिनेज मसणभुयेंत निमणे संस्कार जातले. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं 9:30 वरांचेर पुलीस मुख्यालय प्रकल्पांत बुन्यादी फातर बसयतले. फाल्यां जावपी ह्या कार्यावळींत गोंय राज्य साधन सुविधा विकास महामंडळा वतीन सुमार 45.62 कोटी रुपया खर्च करून मे 2027 मेरेन हो इमारत प्रकल्प पुराय करतले अशें म्हळां. सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे माजी भारतीय पुलीस अधिकारी आनी समाजसेवक. ते पुलीस दळांतले निवृत्त उपमहानिरीक्षक म्हळ्यार DIG आसून चंदीगडांत भौशीक सुवातो स्वता जावन निवळ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. अंदू वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार तांकां फावो जाला.
2: About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
1: खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयान मनोहर परिकर खेळ एक्सलन्स सेंटर कुशावती जिल्ह्या खातीर 19 जुनाक सांजेच्या 3 वरांचेर श्री बलराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी खो खो हँडबॉल बॅडमिंटन आणि एथलेटीक खेळा प्रकारात 10 आणि 18 वर्सां पिराय गटात चले आणि चलयांचे पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. भारतीय हवामान खात्यान पणजेच्या वेधशाळेन दिल्ल्याच्या अदमासा प्रमाण राज्यात फुडले 3 दीस उष्ण आणि दमट हवामान असतले. राज्यातल्या उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय जिल्ह्यातल्या वाठारांनी सांजवेळार वा उपरांत हलको पावस पडपाची शक्यता आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

नितेश, तुम्ही ऐकलं आहे स्टुडिओतल्या कोकणीन प्रादेशिक खबरो. 7:30 40 सेकंद जातात आणि हवेजल्ला साथ. नमस्कार ग्वाही खरे हो तुम्ही ऐकतात. असे म्हणतात जीवनात संघर्ष करप महत्वाचे. संघर्षाबरोबर कित्या खातीर संघर्ष करता तें कळप महत्वाचे. अशेंच कांय वर्सां पयलीं 18 जुनाक अशेंच कांय गजाली घडलेल्यो. जे कडेन आयज जे स्वतंत्राचे दीस, आयज सुखाचे समाधानीचे आनंदीचे दीस आमी जगता, 18 जुनाक ताचो उजो

0: वर्सा पयरी पेटलेलो. ऐकूया निहिरा जोशी देशपांडे दीप खारबरकरांचा आवाज.
1: तो दिस अजूनही याद असा, सोपूत घेतील आम्ही दोघांनी.

पैसुल्या माळार्त्या अजून वाट पळयता तुझी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही स्वप्नात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोवता राना वना, रात आणि दीस, दीस आणि रात।

نهيرة، انت وزن نتس انت وزن نتس تمہیں کی دائی کلے تو ہے نا 18 جون وہ گوئی چاہ اتیاسن اسو کی دائی خاص تر 1937 سویچا یا ورسا رام منوہر لویا اپلے متراک جولیاو منیزیس کمیر پا گوئین آئی لو جانا تکا کرنے کی گوئین کشی استیتی اسا गोयान लोकांचे कशे शोषण केल्ले वता, तांकां सादे सादे रायट्स तांचे ना, तेन्ना दोतोर राम मनोहर लोहिया हांणी निर्णय घेतलो 18 जूनाक मडगांवां हांगासर आपूण लोकांक संबोधीत करतलो. आनी तेन्नाच 18 जूनाक दोतोर राम मनोहर लोहियान पुर्तुगीज राज विरोधा भितर लोक चळवळ सुरू केली. तातूंत कितलेशेच गोंयकार सहभाग जाले. हजारांनी गोंयकारांनी एकठांय येवन आपले नागरीक हक आनी स्वतंत्राची मागणी केली. ह्या घटनेन गोंयांत एक नवी उर्जा हाडली. तीच उर्जा मागीर 19 डिसेंबर 1946 दिसा गोंयांत पुर्तुगेज राजवटींतल्यान आमकां स्वतंत्र मेळ्ळें. तर म्हणूनच 18 जून हो दीस गोंयांत म्हत्वाचो, गोंयच्या लोकांक म्हत्वाचो, लोकांच्या रक्तांत हो दीस आसा. तर नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमी आयकतात. ऐकूया मिलिंद हांच्या आवाजान फुडले की

शेगुणा चिसू ननेतेस तुम ऐकले तर निमाणे षडांग आम्ही पावले आसात. नमस्कार गोंयकार वळीच्या हाका लागून आज आम्ही प्राण घेऊया 18 जून ह्या दिसा की जण एकल्यान जे आसा सादुरकी पाळुया, स्पीड लिमीट सारखी दवरुया, नियम पाळुया आणि स्वतः एक जबाबदारी घेऊन एक नागरीक म्हणून सदा समाधानीन सदांच गाडी चलोवया. कित्याक वाहन हें एका जाग्याच्यान दुसऱ्या जाग्यार वचपाक मात आमी पळयतात दुर्लक्ष आनी केल्लेच प्रमाणान गाडी चलोवन कितलेशेच लोकांचे मृत्यू वता. जेन्ना आमी पळयतात न्यूज तेन्ना कोण तरी मेला म्हणून कळटा. जेन्ना तोच मनीस आमचो खास जाता तेन्ना भावना आमची वेगळी आसता. हाका लागून तें दुख्ख ना येवपा खातीर, ते त्रास ना जावपा खातीर, ते काळोख ना येवपा खातीर जण एकल्यान आयच्या दिसा एक समाधानीन एक जबाबदार नागरीक म्हणून फुडें सरचो आनी हे सगळ्या गजालींचें पालन करचें आनी फक्त पालन न्ही तर लोकांक सांगचेंय बीन. तर ऐकूया निमाणें गीत अलका याग्नीक, कुमार सानू आनी उदित नारायणचो आवाज दिल हे तुम्हारा. नमस्कार गोंयकारांनी निमाणें हें गीत असोचो मोग अशेंच मेळुया फुडले फावटी आनी अश्योच गजाली करुया जे कडेन आमी स्वता एक बरे नागरीक जातले, त्याच बरोबर समाजानूक समाजाकूय एक बरे उदरगतीक व्हरतले.

म्युझिकल हॉज 105.4 मेगाहर्ट समजलेली असा आकाशवाणी पणजी केंद्राचे एफ एम रेनबो चॅनल 8:15:40 जातात. नित्यच तुम्ही ऐकले समाचार प्रभात दिल्ली केंद्रा वयल्यान. आता वेळ जाल्लो आसा कथांची कार्यावळीचो. ऐकूया तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां. सुरवात एक एच ब्रिटॉन हांचो आवाज स्वीट 16.

नाका लुगट दिसन दिसते ड्रेस तांचे जाऊन वेता गा शॉर्ट इतले मुटवे घालतात ताका म्हणटात मिनी इस्कट ते घालतू चेड्यांक जिवू नाका पळून बत्ता पोट.

0: कतारांची कार्यावळ तुमी आयकता तशीच कतारांची कार्यावळ चालू आसतली. मात आयकुया आठ जावन 40 मिनटांचेर स्टुडियोंतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रान्स दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आनी युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थीक आनी वेपार कबलात CETA अंदू 15 जुलय सावन लागू जातली अशें जाहीर केलां. ICC बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धांवड्यांनी हारयलो. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आनी उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजीत केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावपाक बैतूल वतली. 19 जूनाक पश्चीम बंगालातल्या कलाईकुंडा हांगा वचपा आदी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजीत कार्यक्रमाक उपस्थित रावतली. 21 जूनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरांत आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमांत सहभागी जातली आनी राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हूण हाजीर रावतली. फ्रान्स दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. फ्रान्साच्या राजधानीत पावतकच तांच्या हॉटेलांत जमिल्ल्या भारतीय समाजातल्या लोकांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. पॅरिसांत प्रधानमंत्री मोदी फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों हांचे वांगडा विवाटेक 2026 कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. विवाटेक ही युरोपांतली सगळ्यांत व्हडली तंत्रज्ञान आनी स्टार्टअप परिशद. हे परिशदेंत प्रधानमंत्री मोदी भारताची वाडटी नवोपक्रम पर्यावरण प्रणाली आनी तंत्रीक उदरगतीचेर भर दितले अशी अपेक्षा आसा. हाचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI विशीं सुरक्षीत समावेशक आनी मानव केंद्रीत दृश्टीकोन स्विकारपाचें आवाहन केले. AIचे खरें मोल मशिनाच्या क्षमतेंत नासून ते साधारण नागरिकांक कितले प्रभावीपणान सक्षम करता हाचेर आसा असो तांणी भर

0: क्षेत्रांच्या संदर्भात यादव हांणी म्हणले की युरिया आणि रसायनिक खतांच्या अतिवापरान एक वाढते संकट निर्माण झाला. हे दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वततेबाबतूय गंभीर चिंता निर्माण करता असे त्यांनी सांगले.
1: हम पूरी तरीके से अपने मंत्रालय की प्रतिबद्धता, माननीय प्रधानमंत्री जी ने जो कॉप 2014 की दिल्ली डिक्लेरेशन के समय में करी थी कि हम 26 मिलियन हेक्टर को 2030 तक एक तरीके से रेस्टोरेशन का काम करेंगे. भारत सरकार अपने ग्रीन इंडिया मिशन में लगभग 1.7 लाख हेक्टर जमीन का कार्य हमने किया है और कैंपा के समर्थन से भी पिछले 5 वर्षों में 3.2 लाख हेक्टर का हम लोगों ने फॉरेस्टेशन करने का काम किया है.
0: सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे एक माजी भारतीय पोलीस अधिकारी. ते पोलीस दलातले निवृत्त उपमहानिरीक्षक DIG असून चंदीगडांत भौशीक सुवातो स्वता स्वच्छ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. तांच्या ह्याच सेवेचो गौरव म्हूण अनुवर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री तांका फावो जाला.
2: About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
0: ICC बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड्सातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटातल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. भारतान 20 षटकांत 5 बाद 209 धावण्यो केल्यो. स्मृती मानधानाक सामनावीर घोशीत केली. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारतातल्या कांय वाठारांनी आनी उपहिमालयाच्या अस्तंत बंगालात व्हड ते सामके चड पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अस्तंत बंगाल, कोकण, गोंय आनी ओडिशा हांगा उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा अशे हवामान खात्यान कळयला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आनी युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थीक आनी वेपार कबलात CETA अंदू 15 जुलै सावन लागू जातली अशें जाहीर केलां. ICC बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड्सांतल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.

तेच तुम्ही ऐकलेल्या स्टोरीतल्या कोकणीन राष्ट्रखबरो कातारांची कार्यवाही चालूच आसा. ऐकूया फुडले कातार जुनियर रोड हांचो आवाज.

म्युझिकली यॉर्स 105.4 MHz म्हणजेच FM रेनबो चॅनल. वेळ झाला असा 9 वर जाऊन 40 सेकंद आणि हा वेळ झाला असा सदाबहार ह्या गाण्यांची करा वेळचा. 50s, 60s, 70s आणि 80s या काळातली बॉलिवूड फिल्मातली ही सुंदरशी गीता ऐकूया. सुरुवात एक आर पार या फिल्मातले आर डी बर्मन हा गायक आणि आर डी बर्मन हाणी संगीतबद्ध केल्ले. ओ

0: सदाबहार या गाण्याची कार्यावर तुम्ही ह्या गाणं ऐकत आहात 105.4 MHz म्हणजे याचा आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो चॅनल. घेऊया एक लहानस विसव आणि अशीच ऐकूया पुढले गीता.
1: आजकल भारत के गांव गांव

अगले फुले गीत सदाभार या गाण्याचे कारण होईन सीता और गीता या फिल्मातले आशा भोसले तसेच किशोर कुमारांचा आवाज, आर डी बर्मन यांचे संगीत आणि आनंद बक्षी यांच्याबरोबर.

सदाबहार ही गाण्याची कार्यवळ तुम्ही ऐकतात, नित्तोच तुम्ही ऐकलो मोहम्मद रफी ह्यांचा आवाज. ऐकूया पुढल्या खेळा, मुकेश ह्यांचा आवाज. धरम करम ह्या फिल्मातले आर डी बर्मन ह्यांनी संगीतबद्ध केले, आणि मजरू सुलतानपुरी ह्यांनी बरेले गीत.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजात आशिल्ले ब्रह्मचारी ह्या फिल्मातलें गीत हसन जैनपुरी हांणी बरयल्लें. ऐकुया किशोर कुमारांचो आवाज.

एक फूल दो मालिया फिल्म मतलब गीत आशा भोसले मोहम्मद रफी हंसो आवाज शिलो संगीत रवि हणिदले बरोपी प्रेम धवन ऐकूया निमणे गीत सदाबहार या गाण्याचे हिरोईन आनंद या फिल्मातले गीत मुकेश हांचो आवाज सलील चौधरी हांचे बरोवप आनी योगेश हांचे बरोवप आनी सलील चौधरी हांचे संगीत

कट्टा घ्या सगळ्यांशी आपली ओळख झाली हा अशक्य हा कोणाचाच नव्हता तरी गँगचा हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं कुठेही गेलं ना तरी एकच आता राहिले सॉरी आणि नीती यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेन, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: मोदी यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया नाही.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा.

तुम्ही ऐकत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो वाहिनी. ऐकूया पुढचं गाणं, तुला कळावे.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

FM रेनबोची वित्रा उनी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्या यो तर एक वार कर्यावळी इकरावर जाऊन 7 मिनिटा जातात सुगम संगीत. June 18, 1946 गोंयच्या स्वातंत्र्य संग्रामात भांगराच्या अक्षरांनी कोरातिल्लो आयचो हो दीस. आमच्या भुये खातीर वावर केल्ल्या दर एका शूर वीर ज्ञात अज्ञात सैनिकाक मानाचो मुजरो करीत कार्यावळीची ही सुरवात.

आयचो आमचो हो क्रांती दीस मनयतना दोळ्या मुखार साकारतात अनेक प्रसंग. दर एका शूरविरान आपापल्या परी आपापले कश्ट आपापलो घर संवसार हें सगळें सोडून मारिली ह्या लढ्यांत उडी. आनी मागीर दोळे दिपकावपी आमकां प्रेरणा दिवपी ती गाथा. बाकी बाब बोरकार हांची उतरां याद जातात. माझ्या गोव्याच्या भुमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी. आयकपेनो क्रांती दीस मनयतनाच आमच्या सगळ्या शूरवीरांक नमन करीत तांणीच दाखयिल्ल्या वाटेवेल्यान फुडें वचपाचो सोपूत घेत गावया गोंयचें गीत.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

FM रेनबो च्या विक्रमणी तुमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा माय मोगाचो येवकार. तुम्ही आयकतात सुगम संगीत आणि ह्या उपरांच्यो कलाकार आशा भोसले.

संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणें संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश्क गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेंत घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मांतल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गितांतल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

ने एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 गीत गावपी गायिका म्हूण सन 2009 वर्सा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारान सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

आशा भोसले यांचा हो आवाज दोतर मनोहरदास सरदेसाय यांच्या गीता खातीर संगीतकार आशिले अशोक पत्की. दर्याच्या देगेर या अल्बमा खातीर हे गीत आशिले आणि या उपरांत आशा भोसले यांचा हो आवाज सोयरू वर्दे यांच्या गीता खातीर

आशा भोसले हांच्या आवाजातले हे साध सोयरू वर्दे यांच्या लेखणीतल्यान साकार इल्ले तुमच्या सगळ्यांच्याच आवडीचे एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. आणि ह्या उपरांत ऐकूया बाकीबाब बोरकार हांचे गीत, अशोक पत्की हांचे संगीत, सुरेश वाडकर हांचो आवाज.

बाकी बाब बोरकर हंसे गीत गावपी कलाकार सुरेश वाडकर संगीत अशोक पत्की हंसे एफएम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत.

0: बरे भलायकी खातीर,
1: आत्मिक शांती खातीर
0: आपणायात योग।
1: योग जाचो उगम जाता भारतान
0: आणि प्रवाह पावता
1: पुराय जगान।

तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन कार्यावळींची ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:15 1:05 आसतली कातारां तर 2:00 नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स, 3:00 आफ्टरनून मेलडीज. 3:30 एनसीआर टीन प्रायोजित केल्ली कार्यावळ आमी वितरायतात उमंग. 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आनी 5:05 ग्लोबल बीट्स. पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 5:30 मेरेन आनी उपरांत सांजवेच्या प्रसारणात परतून एकदा तरेकवार कार्यावळी 5:35 सावन पयल्या सुवातेर भावगीत. रेनबो सान 6:05 7:00 तुमकां आयकपाक मेळटली 7:10 दिल्ली केंद्रावेल्यान केंद्रीय सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतानची खाशेली वयरी. आयची वयरी घेवन येता आयची कार्यावळ 18 वाटो वळेरेचो विरासत ह्या शीर्षका खाला. 8:00 आसतली कातारां तर 8:30 सदाबहार. प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात 9:00 आर्गा तुका सोमिया. आनी परतून एकदा पश्चिमी संगीत 9:30 सावन पयल्या सुवातेर स्पोर्टिंग लियर्स, 10:05 आरजेस चॉयस आनी 11:10 द मेलो आर. आयकपेनो एफएम रेनबोच्या वितरावणेंत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रच्चा 12:05.

रेनबो च्या वितरावणीत तुमच्या सांगतान फुडे वतना आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही रुपरेषा. म्हादय चॅनलाचेर सुरू जाल्या अस्तुरी कार्यावळ. आयच्या कार्यावळींत सुरवेक आसा संगीता उल्हास नायक हांचे उलोवप, विषय गोंय क्रांती दीस. 12:30 स्वर संगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत आशा खाडिलकर, मीनाक्षी दास आनी विदुषी रसुलनबाई हांचे गायन. कोंकणीतल्या युवाणी 5:30 गोंयचो मुक्ती दीस ही सुविद्या धारवाडकर हांणी सादर केल्ली कार्यावळ. 7:30 चावडेर ल्हान जमनीचेर फायदेशीर शेती करप, राही गांवकार हांचे उलोवप. 8:30 कलात्म गोंय फुगडेची वळख सादर करतात डॉ साईश देशपांडे. दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आनी 9:45 इनसायट्स ह्यो कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. रातच्या 10:00 शास्त्रीय संगीत पंडित प्रभाकर कारेकार हांचे गायन आनी पंडित भीमसेन जोशी हांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले. तर 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीत घेवन येता डॉ एम बालमुरली कृष्ण हांचे गायन. म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

श्रेया घोषाल हांचो आवाज इन त्या फिल्मा खातीर अनु मलिक हांचे संगीत. कार्यावळ फुडें व्हरतना उदित नारायण आनी श्रेया घोषाल आयकुया ह्या उपरांतचे हे गीत जहर ह्या फिल्मा खातीर.

नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाची राज्य पावण्यावेली मुखेल कार्यावळ आयज सकाळी 9:45 पणजे आझाद मैदानाचेर जाली. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आझाद मैदानावेल्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपून तांणी आर्गां ओंपली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे मुखार प्रलंबित आशिल्ले गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रमाणीकरण विधेयक 2023 गोय सरकारान फाटी घेतला. गृहमंत्रालयान या विधेयकात काय बदल सुचयल्यात ह्यो सुचोवण्यो आसपावन घेऊन परतून विधेयक केंद्रीय गृहमंत्रालयाक सरकार सादर करतले. फाटल्या दशकात भारतान शिक्षण, कुशळटाय, उद्योजकताय, खेळ, भलायकी आणि नागरी सहभागातल्या तरणाट्यांखातीर संद स्थिरपणान वाढयल्या असे केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगले. मध्य प्रदेशात अध्यात्मिक जागृतायेवरवी आदिवासी समाज सशक्तीकरणाविषयीच्या कार्यावळीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज हजर झाल्यो. 5 दिसांच्या मध्य प्रदेश भेटीचेर त्यो आयज इंदोर पावल्यो आणि देवी अहिल्याबाई होळकर विमानतळार मुखेलमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल आणि हेर वरिष्ठ फुडाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. दक्षिण गोंयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेत झाला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज सकाळी 9:30 पणजे पुलीस मुख्यालय प्रकल्पाचो बुन्यादी फातर बसयतले. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खाजगी भागीदारी मॉडेला खातीर 40 वर्सां पोरण्या म्हापसा रेजिडन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुन्यादी फातर काल मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बसयलो. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक पंडीत प्रसाद सावकर काल संसाराक अंतरले. फाल्यां सांजेच्या 3 वरांचेर श्री बलराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी, खो खो, हँडबॉल, बॅडमिंटन आणि एथलेटीक खेळा प्रकारात 10 आणि 18 वर्सां पिराय गटात चले आणि चलयांचे पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम

0: करीना तर कूड मन श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता।
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता। योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता। योगात कसलीच सर्त नसता। योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्या

0: सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो आसा. पूण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमम वहम्याहम.

उदित नारायण आणि श्रेया घोषाल क्रिश या फिल्मातल्या त्यांनी गायल्या ह्या गीता उपरांत हमारी अधुरी कहानी या फिल्मात अरिजित सिंग.

नजर फिल्मात सुनिधी चौहान, कार्यावळीतले हे निमाणे गीत, संगीतकार अनु मलिक.

नजर फिल्मात सुनिधी चौहान, तुम्ही ताल धरिल्लो फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन एफ एम रेनबोच्या वितरावणीत. ह्या उपरांत एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले.

कोणीतरी एक वार करया वे एक वर जाऊन 5 मिनटं आणि 55 सेकंद झाल्यात तुमच्या चावडीची कातारा. जॉईल पेरेरा आणि सांगाती गायतात भुरग्यांचं मानो.

ऐक पेनू, गोंय मुक्ती खातीरच्या क्रांती पर्वांत जांणी आपलें सर्वस्व ओंपलें त्या सगळ्या भुमीपुत्रांक, स्वातंत्र्य सैनिकांक मानाचो मुजरो करीत आमी गायतात आमच्या गोंयची गीतां.

इरिनियो डायस नाजरेत पिरिश आणि संगत्यांनी गायले सोबीत सुंदर गोंयचे गीत तुम्ही ऐकले. एक वर जाऊन 31 मिनटां जातात मुखेल खबरो.

ऐकपेनो अठरा जून आमच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात भांगराच्या अक्षरांनी कोरातिल्लो हो दीस आमच्या दर एका शूरवीर सैनिकांक मानाचो मुजरो करीत एफ एम रेनबोच्या वितरावणीत कातरांच्या कार्यावळीत गोंयची गीतां.

ऐकपेनू आमचे गोंय आमच्या खातीर श्रद्धेचो विशय, गर्व अभिमानाची अनुभूती. आमचो क्रांती दीस आयज मनयतना आमचो इतिहास आमच्या दोळ्या मुखार साकारता आनी एक प्रसंग, ज्यांच्या बलिदानान आमच्या गोंयांत क्रांतीची मशाल पेटली त्या हुतात्म्यांच्या विचारांचो वारसो आमी फुडें व्हरुया. आमच्या सोबीत सुंदर गोंयच्या समृद्धी खातीर सदांच वावरुया. एफ एम रेनबोच्या वितरावणेक कातरांची ही कार्यावळ आतां सोपयतना सोबीतकाय गोंयची दिलराज कौर हांचो आवाज.

0: FM रेनबो च्या वितरावणीत कातारांची कार्यावळ आयज घेवन आयली ही गोंयची गितां. तुमी आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 2 वरां आतां जायत आयल्यात. ह्या उपरांतची कार्यावळ रोखडीच. आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर

0: बळकट करतात. पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचे काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
0: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
0: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

नमस्कार रसिक श्रोते हो, FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रोते हो, मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्ण इतिहासात काही कलाकारांची नावं कायमस्वरूपी कोरली गेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पद्मश्री पंडित प्रसाद सावकार. गायक, अभिनेते, संगीत शिक्षक आणि संगीत नाटकांची परंपरा पुढे नेणारे अशी त्यांची ओळख. आपल्या मधुर बुलंद आवाजानं तसंच प्रभावी अभिनयानं त्यांनी अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ जपण्यात आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यात त्यांचं योगदान अतुलनीय मानलं जातं, असं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड झालं आहे.

श्रोतेहो पंडित प्रसाद सावकार यांचा हा स्वर पुरुषोत्तम दारवेकर यांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी हे पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेक यांचं. श्रोतेहो संगीत संशय कल्लोळ नाटकात कृतिका, साधू, जलशातील गायक, वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी साकारून पंडित प्रसाद सावकार यांनी अनोखा विक्रमच केला. 1960 ते 1972 काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाट्य परंपरा पुन्हा रुजवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य पद्मश्रीनी केलं. नाट्यसंगीताला नवसंजीवनी देणाऱ्या प्रमुख गायकांमध्ये पद्मश्री पंडित सावकारांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं.

0: पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचा हा स्वर होता. जय जय गौरीशंकर या नाटकासाठी विद्याधर गोखले यांचं पद, संगीत वसंत देसाई यांचं. श्रोते हो, पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या रूपानं मराठी रंगभूमीवरील एक चालता बोलता इतिहास, अत्यंत दिलखुलास, खुमासदार, मार्मिक बोलणारं असं व्यक्तिमत्व आज लुप्त झालं आहे. पद्मश्री पंडित प्रसाद सावकार हे मराठी संगीत रंगभूमीचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. आजच्या पिढीला जो मराठी संगीत रंगभूमीचा जो वैभवशाली इतिहास आहे, ज्या इतिहासात 60 रंगभूमी जी विद्याधर गोखले यांच्या नाट्यसृष्टीतील अप्रतिम अशा नाटकांमधून पुढे सरसावली, त्या रंगभूमीच्या वैभवशाली पर्वामध्ये पंडित प्रसाद सावकार यांचं कार्य उल्लेखनीय होतं. श्रोते हो, आजच्या पिढीला या मराठी संगीत रंगभूमीशी जोडणारा एक चालता बोलता, एक गोमंतकीय दुवा म्हणून संगीतरत्न प्रसाद सावकार यांच्याकडे आम्ही पाहत होतो. श्रोते हो, पंडित पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांच्याविषयी अशाच भावना आम्हा सर्वांच्या. पंडित प्रसाद सावकार यांचाच हा स्वर होता, आकाशवाणी परिवाराचा त्यांना मानाचा मुजरा FM रेनबोच्या प्रसारणात.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

लहानपण देगा देवा या नाटकासाठी संत तुकाराम महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. पंडितकुमार गंधर्व यांचा स्वर. श्रोते हो, नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात. यानंतर कृष्णार्जुन युद्ध या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर.

आलेत जितेंद्र अभिषेकी यांचा हा स्वर. कृष्णार्जुन युद्ध या नाटकासाठी शंकर बालाजी शास्त्री यांचं हे पद होतं. संगीत रामकृष्ण बुवा वजे यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांचं हे पद, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि हा स्वर, सरिता भावे यांचं.

संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांचं हे पद होतं. सरिता भावे यांचा स्वर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. श्रोते हो, ज्यांच्या बलिदानानं गोव्यात क्रांतीची मशाल पेटली त्या हुतात्म्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया. आपल्या सुंदर गोव्याच्या समृद्धीसाठी सदैव झटूया. संकल्पाच्या याच शब्दांचा आधार घेत एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपला निरोप घेते मी चारुशीला. 2:31 झालेले आहेत. यानंतर पश्चिमी संगीत आर जे वॅलीच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

नमस्कार, हा मानसी आणि हा सात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांका मुंबईत मेळटले. हे बसकेन दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या प्रश्नाचेर मतांचे आदान प्रदान करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकाराची फाटली 12 वर्सां उदरगत आणि दायजाच्या संगमाचो भांगराळो काळ झाला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले. ह्या 12 वर्सांत श्री राम जन्मभूमी मंदीर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकाल लोकबांधकाम झाले, जाल्यार संसारीक दर्जाची जोडणी, मुळावी बांदावळ प्रकल्प आणि मेक इन इंडिया सारखेल्या उपक्रमांनी देशाच्या उदरगत प्रवासाक अपूर्व अशी गती दिल्या असे ताणें सांगले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग फाल्यां नागपुरातल्या यंत्र इंडिया लिमिटेड आयुद कारखानो अंबाझरी हांगा 10,000 टन एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसाची बुनयाद घालतले. प्रस्तावित एक्सट्रुजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रा खातीर एक मुखेल राष्ट्रीय संपत्ती थारतली. फाटल्या दशकांत भारतान शिक्षण, कुशळताय, उद्योजकता, खेळ, भलायकी आणि नागरी सहभागातल्या तरणाट्या खातीर संद स्थिरपणान वाढयला अशी केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी आयज सांगले. राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू आयज सकाळी 5 दिसांच्या मध्य प्रदेश भेटीचेर इंदोर पावल्यो आणि देवी अहिल्याबाई होळकर विमानतळार मुखेलमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल आणि हेर वरिष्ठ फुडारी आणि अधिकाऱ्यांनी तांका उमेदीन येवकार दिलो. घरमंत्री अमित शहा हांणी आयज व्हड झुजारी राणी लक्ष्मीबाई हांका नमन केला. 1857 वर्साच्या स्वतंत्राच्या झुजांत राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमी फुडारपणाक लागून पुराय स्वतंत्र चळवळीत नवी उर्जा आणि दिका मेळ्ळी अशें श्री अमित शहा हांणी सांगले. भारत फ्रांस अर्थिक आणि उद्देगीक सहकार खोलायन वाडोवपाच्या यत्नातल्यान आयज पॅरिसांत मंत्री नरेंद्र मोदी फ्रेंच वेवसायीक फुडाऱ्यांकडेन उंचेल्या पावण्यावेली बसका घेवपाचे आसात. गोंय क्रांती दिसाची राज्य पावण्यावेली मुखेल कार्यावळ आयज सकाळी पणजे आझाद मैदानाचेर झाली. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि हेर अधिकाऱ्यांसयत हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपून आर्गां ओपली. केंद्रीय घर मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्ले गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रामाणीकरण विधेयक 2023 गोंय सरकारान फाटी घेतला. घर मंत्रालयान ह्या विधेयकांत काल बदल सुचयल्यात. ह्यो सुचोवण्यो आसपावन घेवन परतून विधेयक केंद्रीय घर मंत्रालयाक सरकार सादर करतले. दक्षिण गोंयच्या फोंडा तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेत झाला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खाजगी भागीदारी मॉडेला खाला 40 वर्सां पोरण्या म्हापसा रेजिडन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुनयादी फातर आयज काल मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी घालो आणि गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक पंडित प्रसाद सावकर काल 58व्या वर्सा संसाराक अंतरले. आणि फाल्यां सांजेच्या 3 वरांचेर श्री बालाराम निवासी शाळा काणकोण हांगा कबड्डी, खो खो, हँडबॉल, बॅडमिंटन आणि एथलेटीक खेळा प्रकारांत 100 आणि 18 वर्स 10 आणि 18

105.4 मेगाहर्ट्झ आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या देता 5:31 झाली आहे. सर तुम्ही निकतीच ऐकली कार्यावळ ग्लोबल बिट्स व्हॅलेंटिनोचे सांगता. येस आणि आता वळख करून देता आता उत्तर प्रचार कार्यावळींची काय खेळा भीतर

ही रूपरेषा सांगून जातकीच ऐकूंगरावात 5:35 मराठी भावगीत. कोकणीतल्यान मुखेल खबरो 5:58, हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतले दिल्ली केंद्रावेल्यान बरोबर 6:00. रेनबो सांज ही कार्यावळ 6:05. मजगती 6:30 ऐकूंगरावात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो

नंबर 30 मिनटांचेर स्पॉटिंग लियोस 10 वरा 5 मिनटांचेर तुम्ही ऐकून शकतले आर जेस चॉईस 11 वरा 10 मिनटा साऊंड मेलो आर आणि मध्यान राती 12 वरा 5 मिनटांचेर आमगेले आयचे प्रसारण संपन्न झाले.

श्रोतेहो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्स वरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:35 आणि 25 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

नील नाडकर्णी यांनी गायलेलं हे गीत नुकतंच आपण मंडळी आपण ट्यून केलंय 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो सेवा. हेमंत आवडासकर यांची गीतरचना आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात.

मंडळी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया यू आर गिरी यांची गझल भीमराव पांचाळ यांच्या स्वरात.

यू आर गिरी यांची ही गझल नुकतीच आपण ऐकलीत भीमराव पांचाळे यांच्या स्वरात. मंडळी, या गीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. काही क्षणातच अर्थात 5:58 ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर आम्ही दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित करणार आहोत.

105.4 MHz आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या निलिता सोबरा 5 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. या शिष्टानं ऐकूया कार्यवळ रेनबो सांग.

0: का भी है।
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो, और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं। तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: या सिस्टरनो तुम्ही ऐकत आहात कार्यवळ रेनबो सांज। मराठी संगीत नाटकांचं सुवर्णकाल जपपी आणि फुडले पिळगे मेरेन पावोपी अतुलनीय असे योगदान दिवपी आमच्या गोयचे सुपुत्र पद्मश्री पंडित सांबप्रसाद सावकार हांचे हे काल संसाराक अंतरले। त्यांनी संगीत नाटक परंपरेक एक नवी दिशा दिली आणि कला आणि संस्कृतीच्या मळार त्यांच्यांनी आपले एक वेगळेच मानदंड निर्माण केले। प्रसाद सावकार गायक, अभिनेते आणि संगीत शिक्षक आणि संगीत नाटकांची परंपरा पुढे वरपी अशी त्यांची ओळख आशिल्ली। त्यांनी आपल्या मधुर आणि बुलंद आवाजान तसेच प्रभावी अभिनयान अनेक दशका मेरेन रसिकांच्या मनाचे त्यांच्यांनी अधिराज्य गाजवले। त्यांनी जायत्या संगीत नाटकांनी अभिनय केला, शास्त्रीय संगीताचे सखोल शिक्षण त्यांनी घेतिल्ले आणि ताजो प्रभाव त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात आमकां दिसून येतालो। बाल कलाकार म्हणून त्यांनी जिंजीहून सुटका ह्या नाटकातल्यान त्यांनी रंगभूमीचेर पाऊल दवरले। ताजे उपरांत जायत्या संगीत नाटकांनी त्यांनी काम केले, देखीक संशय कल्लोळ, सौभद्र, मानापमान, कट्यार काळजात घुसली आणि हे तरेचे जायत्यो भूमिका त्यांनी दमदारपणे सादर केले आणि तितकेच दमदारपणे त्यांचे गाणे आशिल्ले आणि हे त्यांचे गाणे आणि बंद आवाज असो त्यांचं ऐकल्या उपरांत एक त्या काळात संगीत नाटकांच्या स्टेजीचेर जेन्ना तांकां प्रेक्षक पळयताले तेन्ना एक तरेचे चैतन्य प्रेक्षकांमध्ये संचारताले आणि त्यांचा आवाजच तसे आशिल्लो।

इष्टनो तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंतल्यान. नेपोलियन हांचो एक विचार आशिल्लो, हल्लो करपी शत्रूक तूं भिवूं नाका, पूण स्तुती करपी इश्ट आसता ताजे पासून मात सावध राव. खऱ्यांनीच हो विचार म्हणजे एक ज्वलंत असो विचार. आणि एक वेळ शत्रू परवडलो, पूण स्तुती करपी इश्ट ताजे पासून चार हात पयसूच रावप. कारण स्तुती जेन्ना तुजी तोखणाय करता एक खंयचोय तुमचो इश्ट, तेन्ना समजपाचें की ताका तुजे पासून कितें तरी फायदो जाय किंवा ताका तुजे पासून कितें तरी मेळोवपाचें आसा. एक वेळ शत्रू परवडलो तो डायरेक्ट हल्लो करता, पूण न्हय इश्ट. नेपोलियनाचो हो सुविचार आसा. आनी आमी सदांच अशी तोखणाय करपी, खूब तोखणाय करपी इश्टा पासून सदांच सावध रावपाक जाय.

इश्रांनो, तुम्ही ऐकतात कार्यवळ रेनबो सांज. आता बरोबर 6:30 आमच्या महादेव चॅनला वेल्यान कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरापत्र प्रसारित जावपाचे आसा. कांय खिणा भितर आम्ही ते सहक्षेपित करता.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या 5 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. आयज त्यो इंदोर विमानतळार पावल्यो आणि थंय मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हांणी तांकां येवकार दिलो. इंदूर सावन राष्ट्रपती बेतूल हांगासर प्रवास करून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयान आयोजित केल्ल्या आध्यात्मीक जागृतायवरवी आदिवासी समाजाचे सशक्तीकरण ह्या कार्यावळीक हाजीर रावले. आदिवासी समाजाक सशक्त करपाचो हेत आशिल्ली ही परिषद फकत प्रदेशा खातीर न्हय तर पुराय देश आणि समाजा खातीर महत्वाची असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मेळाव्याक संबोधित करताना सांगले. भारताचे सांस्कृतीक दायज नव्यान उर्बेन सांबाळून दवरतात, मनयतात आणि मुखार व्हरतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री मोदी हांणी सांगले की विरासत भी विकास भी या दृष्टीकोनाच्या मार्गदर्शनाखाला पोरण्या वस्तूंक परतून हाडपा सावन आध्यात्मीक आणि तीर्थयात्रेची मुळावी बांदावळ घटमूट करपा मेरेनची यत्न भारताच्या कालबाह्य परंपरेकडेन लोकांक परतून जोडपाक लागल्या असे प्रधानमंत्री मोदी हांणी म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां की योग भारताच्या आध्यात्मीक आणि सांस्कृतीक वारशांत रुजिल्लो असून सीम ओपून संसारभर पावला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांचो एक लेख सोशल मीडियाचेर शेअर करताना प्रधानमंत्र्यांनी हे विधान केला. आयज संसारभर योगाची परब मनयतात, हातूंतल्यान कालबाह्य परंपरेची नवी कदर दिसून येता असे श्री मोदी हांणी सांगले. अन्न सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर फकत शेतकी उत्पादन चड न्हय तर शास्त्रीय साठो आणि अन्नधान्याचे कार्यक्षम वितरण करपाची गरज असा असे गिरायक व्यवहार आणि अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज सांगले. आयज नवी दिल्लीन भारतीय अन्न महामंडळाच्या एका कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. तंत्रगिन्यान आणि डिजिटलायझेशन हाका लागून भौशिक वितरण व्यवस्थेत बदल झाला आणि अन्नधान्य वितरणात पारदर्शकता घटमूट झाल्या असे ताणी नदरेक हाडून दिले. आयज ऑटिस्टीम अभिमान दीस मनयतात. हो दीस ऑटिस्टीक व्यक्ती खातीर अभिमानाचे महत्व अधोरेखित करता आणि ऑटिझमांक एक दुयेंस न्हय तर एक वेगळेपण म्हणून समजून घेवपाक उर्बा दिता. मान्यता, प्रतिनिधित्व आणि सुधारणा या 3 मुखेल स्तंभांचेर ऑटिस्टीक अभिमान दीस 2026 हे मुख्य विषय केंद्रीत असतात. सर्वोच्च न्यायालयान आयज देशभरातली रानां आणि सैमीक परिसंस्थांचे संरक्षण

येस इश्टानो, तुम्ही निकत्योच आयकल्यो कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. सो वरां 35 मिनटां आनी 52 सेकंद जातात. रेनबो सांज ही कार्यावळ फुडें व्हरया.

इष्टांनो, प्राण्यामध्ये पाय आणि तोंडाच्या दुयेजाविरुद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित केली ती 1981 सालान. सॅली रायड अंतराळांत वचपी पहिली अमेरिकन महिला जाली 1983 सालान. एम एस स्वामिनाथन हांकां पयलो जागतीक अन्न पुरस्कार प्राप्त जालो तो आयचोच दीस 1987 सालांत.

0: एक जमाने में हुकुम सिंह को।
1: येस इष्टानो, तुम्ही निकतीच ऐकली कार्यवळ जी आम्ही दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित केली। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या सरकाराक 12 वर्षां पुराय जातात, त्या निमतान खाशेली अशी संवादाची कार्यावळ ही आशिल्ली, ही तुमच्या मेरेन पावली आम्ही दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित करून।

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: इष्टांनो आता ऐकूया काय हिंदी फिल्मी गीता.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी वसातक्या मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाच्या फाटभुंयेर आयज राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमांव हांणी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपलीं. विकसीत गोंय करपा खातीर सगळ्या गोंयकारांचो तेंको आसपाक जाय अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंय राज्य उदरगतीच्या मार्गार वाट चलता आनी गोंयांत साधन सामग्री वाडोवपा खातीर केंद्र सरकारान गोंयाक 2,000 कोटी रुपयांचे अनुदान दिला अशी माहिती मडगांव घडोवन हाडिल्ल्या गोंय क्रांती दीस सुवाळ्यांत भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर आयज बुन्यादी फातर घालो. गोंयच्या स्वातंत्र्य झुजाऱ्याच्या बलिदानाची याद दवरपाचे म्हत्व सांगून उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर हांणी तरणाट्यांक तंत्रगिन्यानाच्या युगात नवनिर्माण आनी सृजनशीलताय आपणावन देशभक्ती मुल्यांची सांबाळ करचो.

आल्फ्रेडो जणी रिटायर जांच्या ताब्यान निकतेच तुम्ही कातार आयकले कोंकणी विसरूंक ना आणि मोली गायता मुखावले कातार मोल बावलो दो.

इष्टांनो, कातारांची एक कार्यावर तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्ज वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंतल्यान मुखावले कातार कार्मल रॉड हांच्या ताव्यान नाच आतांचे.

रात्री फोन करत किती नाचतात आमच्या आल्यानात काय बरे मांडो वाजूया.

सीताराम गाडी वाला आहे. कातार निघतेस तुम्ही ऐकल्याने या कातारच सांगत गायची. कातारांची कार्यवळ आज संपता. मुखावली कार्यवळ पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कायखाना भीतर.

105.4 MHz आणि आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या निलिता 8:30 आणि 40 सेकंद ऐकूया पन्न हिंदी प्रेमिकांची कार्यवळ सदाबहार. शारदा फिल्मातलं हे गीत राजेंद्र कृष्णांचे, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलंय.

उसले हनिगाईला निघतेच तुम्ही ऐकलं. कार्यावळीन फुडले सुवातेर आप आहे बहार आई या फिल्मातले आनंद बक्षी हांचे गीत, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हांचं स्वर.

हे गीत आशिल्ले मजरू सुलतानपुरी यांचे कारवां फिल्मा खातीर आशा भोसले आणि आर डी बर्मन हांणी गायिल्ले. आए दिन बहार के या फिल्मातले आता आम्ही गीत ऐकूया लता मंगेशकर हांणी गायिल्लें.

सदाबहार पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावर तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. कार्यावळींत निमणे कडेन हे गीत आसा दिल ही तो हे फिल्मातले हसरत जयपुरी हांचे स्वर आसा मन्ना.

इशानू मन्नाडे आणि गायलं गीत नुकतेच तुम्ही ऐकलं दिल ही तो है फिल्मातलं. आजच्या या कार्यावळीन सदाबहार कार्यावळीन तुम्ही ऐकली लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे हाणी गायलं गीतां. गीतकार आशिले हसरत जयपुरी, मजरू सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि शैलेंद्र. ही कार्यावळ तुम्ही ऐकली 105.4 मेगाहर्ट्झावेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. इश्टांनो 9 वरां जायत आयिल्लीं आसात, आयकुया प्रायोजीत कार्यावळ आर्गां तुका सोमया.